राग एक संग पंच बरंगन संग अलाप आठो नंदन प्रथम राग भैरव वै करही पंच रागनी संग उच रही प्रथम